कुमार हो। वाहे गुरु वाहे गुरु वाहे दियो। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे दियो। कमल नैन मल

देहे विमल मत सदा शरीरा सहज सहज गुण रवै कबीरा तू मेरो मेर पर्वत स्वामी